तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुद आखे लख करो सच्चे सब तान सच्चे सब जो सच्ची तेरी सिफ

38 दिन आवे उतरे नाही मैल जे पट निर्वार कुदरते भले संसार तेन ले हुल कर अब सिती देखने विचार।